0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे मातीकला किंवा कुंभारकाम, यालाच इंग्रजी भाषेत सिरामिक्स असे देखील म्हणतात. तर अनेक कलांपैकी मातीकला ही देखील एक कला आहे की तिच्यात वस्तूला हवा तसा आकार देण्यात येतो आणि त्यावर नक्षीकाम देखील करता येते, त्यामुळे वस्तू अधिक दर्शनीय बनतात. ओल्या मातीपासून सुरई, माठ, रांजणे, कुंड्या, गाडगी, मडकी, झाकण्या, पणत्या, कौले, विटा, भांडी, खेळणी, नक्षीदार देवघरे आणि कलाकुसरीच्या नक्षीदार वस्तू इत्यादी घडवून आणि त्यानंतर त्या सावलीमध्ये वाळवून नंतर त्या भट्टीमध्ये भाजून विकणारा तो कलाकार म्हणजेच कुंभार. एकेरी किंवा दुहेरी शेगड्या किंवा चुलीही तो तयार करतो, मात्र त्यांना इतर वस्तूंप्रमाणे भाजण्याची गरज नसते. महाराष्ट्रातील कुंभार गौरी गणपतीच्या, दुर्गेच्या आणि अन्य देवी देवतांच्या मूर्त्या, तसेच हरितालिका, बैलपोळ्याचे बैल आणि दिवाळीच्या सुट्टीत बालगोपाळांद्वारे बनविण्यात येणाऱ्या छोट्या किल्ल्यांमध्ये ठेवावयाच्या वस्तू, शिपाई, मावळे, तसेच बाहुल्या, भुलाबाई, भुलोबा याही मूर्त्या तयार करतो. कुंभार हा 12 बलुतेदारांपैकी एक आहे. ऋग्वेद काळापासून

कुंभार आहेत, त्यांच्या देखील देवता आहेत बरं का? पांचाने पीर, भवानी, सांगई, शीतला आणि हरदिया या त्यांच्या देवता होत। तर मित्रांनो, आता आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया।

0: नमस्कार, मैं हूं आपका दोस्त राम प्रकाश वर्मा, लेकर आ रहा हूं कार्यक्रम कहानी जो सवारी जिंदगानी।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीपूर्वी आपण आजचा आपला जो विषय आहे माती कला किंवा कुंभारकाम याचे प्रास्ताविक बघितलेलेच आहे। आता आपण पुढील भागाकडे वळूया। त्यातील पहिले आहे कुंभाराच्या पोटजाती। महाराष्ट्रातील कुंभारांमध्ये 22 पोटजाती आहेत। त्या अशा प्रकारच्या आहेत: अहिर, कडू, कन्नड, कोकणी, खंबाटी, गरेते, गुजर, गोरे, चाकभैस, थोरचाके, पंचम, बळदे, भांडू, भोंडकर, भोंडे, मराठे, लडबुजे, लहानचाके, लाड, लिंगायत, हातघडे आणि हातोडे। आता आपण कुंभाराच्या मातीबद्दल माहिती घेऊया। कुंभार कलेसाठी तलावातील किंवा गाळातील विशिष्ट प्रकारची माती लागते। ही माती आधी उन्हात वाळवतात आणि मग ती बारीक कुटून घेतात। त्यानंतर तिच्यात घोड्याची लीद, शेण, राख, धान्याची फोलपटे इत्यादी साहित्य घालून ते मिश्रण काही दिवस मुरू देतात आणि मग त्या मातीचे गोळे बनवून ते कलाकृतीसाठी वापरतात। पुढचे आहे कुंभाराचे चाक। कुंभाराचे चाक लाकडाचे किंवा कुरंजी दगडाचे असते। या चाकाचा व्यास 30 ते 38 सेंटीमीटर असतो। चाकाला 10 ते 12 आरे असतात। चाकाखाली दगडात बसविलेला एक खुंट असतो। चाकाच्या लाकडी माथ्यावर अर्थात तुंब्यावर मातीचा गोळा ठेवून एका बांबूच्या दांडीने चाकाला गती दिली जाते। हे चाक 5 ते 10 मिनिटे फिरते। चाक फिरत असताना मातीच्या गोळ्याला आतून बाहेरून ओल्या हाताने आकार दिला जातो। तयार केलेल्या भांड्याचा पृष्ठभाग गुळगुळीत झाल्यानंतर भांडे हळूच काढून घेऊन आधी ते सावलीत आणि मग उन्हात वाळवले जाते आणि नंतर मग अशी तयार झालेली अनेक भांडी आव्यात अर्थात कुंभाराच्या भट्टीत पेटवून तीत भाजली जातात। मित्रांनो, आता आपण कुंभाराची अन्य अवजारे कोणती आहेत त्याबद्दल माहिती घेऊया। पहिले आहे आवा, म्हणजेच कुंभाराची वस्तू भाजायची भट्टी। 5-6 विटांचे थर आणि त्यावर कोळसा, परत विटांचे थर आणि कोळसा अशी आव्याची रचना असते। भाजलेल्या वस्तूंना जर तांबडा रंग हवा असेल तर आव्यातील धुराला बाहेर जाण्यासाठी वाट करून देतात। वस्तू जर काळ्या रंगाच्या हव्या असतील तर आवा पेटल्यावर काही वेळाने धूर बाहेर जाणे बंद करतात, म्हणजे धूर आतल्यात कोंडून वस्तूंना काळा रंग येतो। दुसरे आहे गंडा किंवा गुंडा। हा एक बहिर्वक्र आकाराचा दगड असतो। वस्तूच्या आतून वस्तूवर एका हाताने फिरवला जातो, त्यामुळे वस्तू गुळगुळीत आणि पक्की होते। तिसरे आहे चोपणे। ही एक प्रकारची लाकडी थोपटणी असते। जी वस्तू तयार करायची असेल तिला बाहेरून चोपण्याने ठोकले जाते, त्यामुळे वस्तू पक्की होते। चौथे आहे बांबूचा दांडा। हा चाक फिरवायला लागतो। चाकाच्या दोन आऱ्यांमध्ये बांबू घालून कुंभार चाकाला गती देतो। पुढचे आहे मण्यांची माळ। ही वस्तूला चकाकी आणण्यासाठी वस्तूवरून फिरवली जाते। आणि शेवटचे आहे साचे। विटा, मूर्ती वगैरेंसाठी लाकडी साचे असतात। मंडळी, आता आपण कुंभाराबद्दलच्या आख्यायिका आहेत त्यातील एक आख्यायिका ऐकूया। महादेवाने जेव्हा कुंभार निर्माण केला तेव्हा त्याने कुंभारणीची देखील निर्मिती करण्यास दुर्गेला सांगितले। कुंभारणीची निर्मिती झाली खरी, पण ती बाई अगदी दुर्गेसारखी दिसत होती, त्यामुळे कुंभाराला आपली बायको ओळखूच येईना। मग महादेवाने कुंभाराला सांगितले की जिच्या नाकात आणि डोक्यात अलंकार नाहीत ती तुझी बायको समज। तेव्हापासून आस्था गायत कुंभाराच्या बायका नाकात आणि डोक्यात दागिना घालत नाहीत। मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप एक तहत रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM खुश रहो खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलेलेच आहे की कुंभार साध्या मातीपासून किती कलाकुसरीने जीवनावश्यक वस्तू बनवतो। त्यानंतर कुंभाराच्या पोटजाती, माती, चाक, अन्य अवजारे आणि आख्यायिका यांची विस्तृत माहिती घेतलेलीच आहे। आता आपण कुंभारकाम किंवा मातीकलेचा इतिहास जाणून घेऊया। कुंभारकला ही अतिशय पुरातन विकसित सांस्कृतिक कला आहे। ह्या कलेच्या वस्तूंचे पुरातत्व खात्याने जपलेले कलात्मक विविध अवशेष आताच्या काळातही पाहावयास मिळतात। ही कला युरोप तसेच चीन, क्रेतान, ग्रीक, पॅरिस, मायन, कोरिया या देशांतही बघावयास मिळते। तरी सुद्धा ह्या कलेची सुरुवात पूर्व आशिया खंडात चीन व जपान येथे मातीची भांडी बनवण्याने झाली। त्यानंतर जगभरात अन्यत्र ही कला अस्तित्वात आली। 16व्या शतकापर्यंत चीनमधून अगदी थोड्या प्रमाणात महागडी चिनी मातीची भांडी युरोप खंडात आयात होत होती, परंतु त्यानंतर युरोपामध्येही हुबेहूब

अशाच प्रकारच्या भांड्यांची नक्कल करून भांडी तयार करणे सुरू झाले। ते इटली देशाच्या फ्लोरेन्स शहरात प्रथम सुरू झाले। नक्षीदार वस्तूंची मागणी वाढली आणि त्यात मुलामा दिलेल्या आकर्षक भांड्यांचीही भर पडली। तिथल्या देशांतील स्थानिक राज्यकर्त्यांनी या कलाकारांना भांडवली सहाय्य केले। मित्रांनो, आता आपण बघूया कोणत्या कोणत्या मुख्य देशांमध्ये कुंभारकाम अर्थात सिरॅमिक्सचे काम केले जाते। जर्मनी, ऑस्ट्रिया, रशिया, मेक्सिको आणि अमेरिका। जर्मनीमध्ये मातीच्या भांड्यांचे उत्पादन करणारे 4 कारखाने आहेत। ऑस्ट्रिया देशाच्या व्हिएन्ना येथे 1718 मध्ये मातीकाम सुरू झाले। रशियामध्ये 1744 मध्ये या कलेचे उत्पादन चालू झाल्याचे निदर्शनास आले। मेक्सिकोमध्ये पौराणिक पद्धतीने या कलाकुसरीच्या वस्तू बनवल्या जातात, तर अमेरिकेमध्ये या वस्तू तयार करण्याचे ओजाई कॅलिफोर्निया येथे कलाकेंद्रे आहेत। मातीकला शिकण्यासाठी अमेरिकेमध्ये महाविद्यालय, विद्यापीठे, फाईन आर्ट इन्स्टिट्यूट उपलब्ध आहेत। मंडळी, आपल्या भारतात देखील कोलकाता येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सिरामिक्स वेस्ट बंगाल मध्ये मातीकलेचे प्रशिक्षण दिले जाते। तसेच आपल्या महाराष्ट्रात देखील मुंबईमध्ये जे आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये पॉटरी अर्थात सिरामिक्सची कला शिकवली जाते आणि इतर बऱ्याच खासगी संस्थांमध्ये देखील सिरामिक्स कला शिकवली जाते। रसिक हो, तुम्हाला जर कुंभार कामाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही रामलिंग कुंभार यांनी लिहिलेले धांडोळा भारतीय कुंभारांचा हे पुस्तक जरूर वाचू शकता। तर मंडळी, याबरोबरच आपली ही माहिती इथे पूर्ण होत आहे। मातीकाम किंवा कुंभारकाम याबद्दल आपण विस्ताराने आज माहिती घेतलेली आहे। या भागात एवढेच, पुन्हा भेटू रंगनवेच्या नव्या भागात एका नवीन विषयाला घेऊन। नमस्कार।

तळ तळ तिथ आंबे चठान मूळ माये चठान तिथ नांदले ऋषी मल्हार मार तंडराव अवधूत राव चरणी माग तोठाव चरणी माग तोठाव देखील मळपीठ पाहिलं मळपीठाई ताहार

घाट शिरावर अंबिका उभी राहाशी भवानी उभी राहाशी शिळेवर राहून वाटे बसांची पाशी लेकर बाळे आईच्या समोरा येशी तुकाई समोरा येशी दुसरण कडेवर घेऊन आपल्या

सिंधू, कावेरी, सरस्वती, गोदावरी अशा सर्व मंगलकारी पवित्र नद्यांच्या पाण्यानं शरीर आणि मनाची शुद्धी होते. म्हणून स्नान करण्यापूर्वी या नद्यांचं स्मरण करावं.

सर्व मंगल गोष्टीतील मांगल्याला कारणीभूत असलेल्या सर्व इच्छित गोष्टी साधून नेणाऱ्या व शरण जाण्यास योग्य अशा शिवपत्नी देवी नारायणीला वंदन या श्लोकात केले आहे. श्री गायत्री मंत्र.

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ।
2: क्या सुन रहे हो?
3: रेडियो पुणेरी आवाज।
2: ओ रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।

0: ہم نے کہا تھا نا کہ بازو میں ہے طاقت جس کی، چلتی ہے حکومت اس کی.
1: زیرو ون زیرو ٹو بوریت کی ایرر، نئے پن کی کمانڈ ریجیکٹڈ. اب ہر چیز ہر جگہ تو نہیں ملتی، کچھ نیا پن چاہیے تو سنیے پونے کی آواز 107.8. خوش رہو، خوشیاں بانٹو.
2: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलतं.
3: अश्विनी
2: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
4: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
2: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत.
5: दादी भोळी माझी आई, सुखाची तू सावली.
2: या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
6: माझी

0: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।
1: चल चल चल मेरे कंप्यूटर, चल चल चल मेरे कंप्यूटर, कुछ चीजें ओरिजिनल ही अच्छी लगती हैं। सुनिए पुणेरी आवाज 107.8, खुश रहो, खुशियां बांटो।
2: चल चल चल मेरे साथी, ओ मेरे हाथी, चल ले चल सकारा की।
3: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजे हा खेळ शब्दांचा या कविता व चारळ यांच्या शो मध्ये, ज्या शोने 6 वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि येणाऱ्या मार्च महिन्याच्या 3 रविवारी आपण 7 वर्ष पूर्ण करत आहोत। आपलं शोवरील भरभरून असं प्रेम, जोडले जाणारे नवनवीन मान्यवर, वेगवेगळे विषय आणि त्या विषयावरच्या आपल्या सुंदर आणि अप्रतिम अशा रचना, प्रत्येक शब्दामधून वेगवेगळा संदेश, प्रत्येक शब्दामधून जगण्याची नवी उमेद आणि सुख दुःख, नाती, प्रेम, निसर्ग, विरह या सर्व गोष्टींबाबत आपण भरभरून असं लिहित असता आणि आपल्या FM माध्यमातून मी ते श्रोत्यांपर्यंत पोहोचवत असतो। मी आरजे कैलास। शब्द आपल्याला माहित आहे की शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले। चला तर मग व्यक्त होऊया, चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा।

असतो जो दर रविवारी दुपारी 2 वाजता असतो तुमच्या आवडीच्या एफएम वर म्हणजे रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा. आणि आज सुद्धा आपण मान सन्मान हा शब्द दिलेला होता आणि मान सन्मान या शब्दाच्या अनुषंगाने आपल्याला खूप अप्रतिम आणि सुंदर अशा रचना आलेल्या आहेत. त्या सुंदर सुंदर रचनांचा आपण आस्वाद घेणार आहोत आणि श्रोते हो, आपल्याला एवढ्या रचना आलेल्या आहेत की ज्या एका शो मध्ये संपणं शक्य नाही. त्यामुळे आपण या शब्दाच्या अनुषंगानं ज्या रचना आलेल्या आहेत त्याचे 2 भाग करणार आहोत या रविवारी आणि पुढच्या रविवारी सुद्धा याच शब्दावरील उर्वरित रचनांचा समावेश आपल्या या शो मध्ये असणार आहे. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा. मान सन्मान जो प्रत्येकाला हवा असतो, परंतु त्यासोबतच तो आपण इतरांना सुद्धा दिला पाहिजे. खरंच आपण तो देतो का? मान सन्मान म्हणजे नेमकं काय? मान सन्मान कधी दिला पाहिजे? मान सन्मान दिल्यामुळे नेमकं काय होतं? आणि मान सन्मान मिळालं नाही तर मनाला होणाऱ्या वेदना या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या शोमध्ये असणार आहेत. मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की तुझ्या चेहऱ्यावरील हसू हेच तू सुंदर असल्याचं प्रमाण आहे. तुझ्या चेहऱ्यावरील हसू हेच तू सुंदर असल्याचं प्रमाण आहे. तू सोबत असणं हाच आपल्या, तू सोबत असणं हाच आपल्या नात्यांचा सर्वात मोठा सन्मान आहे. तू सोबत असणं हाच आपल्या नात्याचा सर्वात मोठा सन्मान आहे, सर्वात मोठा सन्मान आहे. तर ही माझी एक चारोळी होती आणि आजच्या शो मधल्या पहिल्या रचनेकडे आपण वळूया, ज्यामध्ये सोमांसी पाटील मॅडम लिहित आहेत सायन मुंबई येथून. सोमांसी पाटील मॅडम यांनी सायन मुंबई येथून लिहिलंय की मान सन्मान जपलेल्या विश्वासाला जाऊ नये कधी तळा. मान सन्मान शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की जपलेल्या विश्वासाला जाऊ नये कधी तळा, पाया स्थिर मजबूत सुखी संसाराचा घडा, पाया स्थिर मजबूत सुखी संसाराचा घडा, समंजस सहवास देई जीवना पूर्णता, समंजस सहवास देई जीवना पूर्णता, मान आदर सन्मान नच उरे अपूर्णता, नच उरे अपूर्णता. वाह, तर जो विश्वास असतो नात्यामधला तर त्याला कधीही तडा जाऊ देऊ नये, कारण सुखी संसाराचा मजबूत असा पाया म्हणजे विश्वास असतो. खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते आणि पुढच्या 2 चारोळ्यांमध्ये आरती म्हेत्रे मॅडम लिहित आहेत करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून. मॅडमनी लिहिलंय पहिल्या चारोळीमध्ये की मान सन्मान ठेवावा सर्वांचा आदर्श आणि सुसंस्कृत व्यक्तींचा, मान सन्मान ठेवावा सर्वांचा आदर्श आणि सुसंस्कृत व्यक्तींचा, चिंतन करावे सर्वांचे भले ठरेल आदर्श आपल्या देशाचा, ठरेल आदर्श आपल्या देशाचा. तर सुंदर अशी ही चारोळी होती. दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की मान सन्मानाने मिळते प्रतिष्ठा, संगत मिळाली भली लोकांची, मान सन्मानाने मिळते प्रतिष्ठा, संगत मिळाली भली लोकांची, आदर्श सन्मान युक्त ठरते जीवन, तीच कला आपल्या जीवनाची, तीच कला आपल्या जीवनाची. आरती म्हेत्रे मॅडम यांनी करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून पाठवलेल्या या 2 सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळ्या होत्या. श्रोते हो, पुढच्या एका रचनेकडे वळूया, ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये मीनाक्षी तांबे भानुशाली मॅडम यांनी नवी मुंबई खारघर येथून लिहिलंय सन्मानाचे नाते. या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की स्वतःला मान हवा असेल तर इतरांना प्रथम सन्मान द्यावा लागतो, स्वतःला मान हवा असेल तर इतरांना प्रथम सन्मान द्यावा लागतो, स्वतःला मोठे दाखवणारा नव्हे तर इतरांना उंचवणारा खरा ठरतो. मान दिला की मन जुळतात, मान दिला की मन जुळतात, सन्मान दिला की नाती फुलतात, मान दिला की मन जुळतात, सन्मान दिला की नाती फुलतात. आणि शेवटी मॅडम असं लिहित आहेत की शब्द जरी कमी पडले

स्पर्धा ही निकोप असली पाहिजे, स्पर्धा ही क्वालिटीची असली पाहिजे. आणि स्पर्धा जर निकोप असेल, स्पर्धा जर क्वालिटीशी केली, तर आपण स्वतःला डेव्हलप करतो, नाही का? आणि आपण आपल्या सोबत जेव्हा इतरांना सुद्धा उंचावर नेण्याचा आपल्या मनामध्ये निश्चय करतो, त्यावेळी निश्चितपणे आपण त्यापेक्षा अधिक उंचावर जातो. तर मान स्वतःला पाहिजे असेल तर इतरांना सुद्धा प्रथम सन्मान द्यावा लागतो, असा अप्रतिम असा संदेश या रचनेमध्ये होता. पुढच्या एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सचिन अरमरे सरांनी चिपळूण रत्नागिरी येथून लिहिलंय. सर लिहितायत की मान सन्मान मिळवण्यासाठी स्वतः नम्र व्हावे लागते, लहान थोर मोठ्यांचा निस्वार्थ आदर करावा लागतो. आपण इतरांना द्यावा मान, मगच जग करेल तुमचा सन्मान. आणि सरांनी पुढे असं लिहिलंय की मी पणा सोडत नाही तोपर्यंत मान सन्मान काही मिळत नाही. आणि खरंय की सचिन अरमरे सरांनी चिपळूण रत्नागिरी येथून पाठवलेल्या या सुंदर अशा कवितेमधून खूप सुंदर सुंदर संदेश देण्यात आलेले आहेत. जसं की नम्रता असणं गरजेचं आहे, तरच सन्मान मिळेल. आणि निस्वार्थीपणे इतरांचा आदर केला पाहिजे, कारण आपण अशी अपेक्षा करू शकत नाही की लोकांनी मला मान सन्मान द्यावा आणि मी इतरांशी कसाही वागेन. तर तसं असेल तर समोरचा व्यक्ती सुद्धा आपण जसं त्याच्याशी वागतो त्याच पद्धतीनं तो वागत असतो. त्यामुळे आपण इतरांना सन्मान दिला पाहिजे, आपण मीपणा सोडला पाहिजे, असे खूप अप्रतिम सुंदर संदेश या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये सोनाली सुपेंडेकर मॅडम लिहितायत गोवा इथून. मॅडमनी लिहिले मान या शीर्षकाखाली की तुम्ही मान घ्या हो, तुम्ही मान घ्या हो, हा आपला सन्मान तुम्ही समजा हो. तुम्ही मान घ्या हो, तुम्ही मान घ्या हो, हा आपला सन्मान तुम्ही समजा हो. पुढे काय वाढले कुणास ठाव, पुढे काय वाढले कुणास ठाव, जगणे या जन्माचे सार्थकी लावा हो, जगणे या जन्माचे सार्थकी लावा हो. सोनाली सुपेंडेकर मॅडम यांची गोवा येथून पाठवलेली ही सुंदर अशी चारोळी होती की तुम्ही मान घ्या, सन्मान तुम्ही घ्या, या जन्मामध्ये एक क्षणभंगूर जीवन आहे. तुझं माझं करता करता आयुष्य निष्ठून जात, छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या चुका उगाळताना जेव्हा माणूस जो आहे तो कटुतेकडे वळतो, नाही का? त्यामुळे मान तुम्ही घ्या, पुढे काय वाढलंय कोणाला माहित नाही, त्यामुळं या जन्माचं सार्थकी लावा. इतरांना मोठेपणा दिल्यानं आपण मोठे होतो. खूप सुंदर आणि अप्रतिम असा संदेश या चारोळीमध्ये होता. पुढच्या एका रचनेमध्ये अतुल कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिलंय. सर लिहितायत की प्रत्येकाला हवा आत्मसन्मान, आनंदित होतो दिल्यास मान, प्रत्येक दिवस त्याचा जातो छान, चढत जाते आयुष्याची कमान. वा, प्रत्येकाला हवा आत्मसन्मान, आनंदित होतो दिल्यास मान, प्रत्येक दिवस त्याचा जातो छान, चढत जाते आयुष्याची कमान. पण तो विसरतो एक गोष्ट महान, पण तो विसरतो एक गोष्ट महान, जे देऊ तेच परत येते गुमान, जे देऊ तेच परत येते गुमान. जर तुम्हाला हवा सर्वांकडून मान, सर्वांचा जपावा तुम्ही आत्मसन्मान, सर्वांचा जपावा तुम्ही आत्मसन्मान. क्या बात आहे. अतुल कमलाकर दिवाकर सरांची पुणे इथून पाठवलेली ही अप्रतिम सुंदर संदेश देणारी रचना होती की तुम्हाला मान हवा असेल तर तुम्ही सर्वांचा आत्मसन्मान जपा. आणि जेव्हा आत्मसन्मानाला ठेच पोचते तेव्हा मनामध्ये जे आहे ती कटुता कायम राहते. शब्द आणि त्याचे बाण हे खूप गहिरे असतात. बोलताना विचार करून बोललं पाहिजे. बोलून गेल्यानंतर कितीही पश्चाताप केला तरी त्याला अर्थ उरत नाही, कारण आपण बोललेले शब्द हे समोरच्या काळसावर कोरले जातात. ही एक जखम बनून जाते, जी जखम कायम ओली राहते. आपण त्यावर कितीही शिंपणन केलं सुंदर शब्दांचं नंतर ती जखम भरून येत नाही. म्हणून आपण कोणाच्याही आत्मसन्मानाला ठेस पोहोचेल असं कधीही बोललं नाही पाहिजे, ना? एका सुंदर असा संदेश होता. पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये संगीता दिगंबर कासले मॅडम लिहित आहेत एसके ठाणे वेस्ट येथून. संगीता दिगंबर कासले मॅडम यांनी एसके या नावाने मॅडम लिहितात ठाणे वेस्ट येथून. दोन चारोळ्या मॅडमनी पाठवलेल्या आहेत. मॅडम लिहित आहेत की जुनी वही जुने ते पान, सुगंधा जपलेले एक जान, जुनी वही जुने ते पान, सुगंधा जपलेले एक जान,

उमटले हळूच हलके भावनांचे ते धुंदमान. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहिलेले स्पर्श विरला सुगंध राहिला प्रेम निशब्द पण मनात वाहिला. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये चैताली झाडे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. चैताली झाडे मॅडम यांनी नागपूर येथून मान सन्मान या विषयाच्या अनुषंगानं मान या शीर्षकाखाली लिहिलंय की ज्याला कळले स्वतःचे मोल आयुष्यात राहील त्याचाच तोल. ज्याला कळले स्वतःचे मोल आयुष्यात राहील त्याचा तोल. इतरांसाठी वाकू नका आपले तेज झाकू नका. इतरांसाठी वाकू नका आपले तेज झाकू नका. मान द्यावा प्रथम स्वतःला क्या बात आहे मग दुनिया झुकेल तुम्हाला. मान द्यावा प्रथम स्वतःला मग झुकेल मग दुनिया झुकेल तुम्हाला. खोट्या गोष्टींचा नको अभिमान सत्याने जगा हाच खरा मान. खोट्या गोष्टींचा नको अभिमान सत्याने जगा हाच खरा मान. वा चैताली झाडे मॅडम यांची नागपूर येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती. आणि श्रोते हो खराय ना की बऱ्याच वेळा आपण स्वतःलाच कमी लेखतो. बऱ्याच वेळा आपण स्वतःलाच दोषी ठरवतो. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. आपण स्वतःलाच मान सन्मान देत नाही. आपण स्वतःची किंमत चार चौघांमध्ये स्वतःच कमी करून घेतो तर मग इतर लोक आपल्याला कसा मान सन्मान देतील. त्या अनुषंगाने मॅडमनी लिहिले की इतरांसाठी वाकू नका आपले तेज झाकू नका. मान द्यावा प्रथम स्वतःला मग दुनिया झुकेल तुम्हाला. तुम्ही जेव्हा स्वतःला मान सन्मान द्यायला सुरू करताल त्याच वेळी दुनिया जी आहे ती तुमच्या पुढे झुकेल. त्यामुळे आपल्यात नसलेल्या गोष्टींचा शोक करण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या गोष्टींना एक शस्त्र बनवा जे आपल्याला यशस्वी करेल. आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा आपण फायदा घ्या. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा आनंद घ्या. जसं की आपल्या FM टॅगलाईन आहे की आनंदी रहा आनंद लुटा. आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलास सोबत. आनंदी रहा आनंद लुटा.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: कुछ दिन पहले एक भाई मिले, उन्होंने कहा सुबह क्या हुआ, कहते मैं उठा ऐसे बेड से उठा तो टेबल थी बेड के सामने, मेरा पैर लग गया टेबल से। तो मैंने सबको जोर जोर से डांट लगानी शुरू कर दी, दिखता नहीं, अपने सब स्टाफ को बुलाया, वाइफ को बुलाया, दिखता नहीं बेड के सामने टेबल रखी, उठा मेरा पैर लग गया, सबको डांट रहा था। तो धीरे से किसी ने आके कान में कहा, सर रात को आपने रखी थी। अब जैसे ये पता चला कि रात को आपने रखी थी, अब व्यवहार कैसा हो जाएगा। इसीलिए जीवन में जितने विघ्न हमें दिखाई दे रहे हैं, जिनके लिए हम औरों को डांट रहे हैं, औरों को जिम्मेवार ठहरा रहे हैं, औरों पर चिल्ला रहे हैं, वो जीवन में विघ्न हमारे किसने रखे थे, किसने रखे थे? वो हमने ही रखे थे। अब औरों पर डांटने की बजाय हमें क्या करना है, हमें क्या करना है कि आज उसको ध्यान से साइड पे रखना है। तो जो मेरे जीवन में हो रहा है, अगर मुझे ये क्लैरिटी है कि जैसा कर्म वैसा कॉन्सिक्वेंस, तो मुझे उंगली फिर किसी और पर नहीं, उंगली यहां और ठीक करने की उंगली भी यहां। वी आर नॉट डूइंग अ फेवर टू एनीबडी एल्स। ये हम कहते हैं ना, उसने किया इतना, मैं कैसे क्षमा करूं, उनको नहीं क्षमा कर रहे, अपने आप को क्षमा कर रहे हैं।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, आपण मान सन्मान या शब्दाच्या अनुषंगाने बोलत आहोत। श्रोते हो, ज्याच्याबद्दल आपल्याला आदर सन्मान असतो किंवा मनात हळवा कप्पा असतो, त्याला आपण दुखावत नाही, आणि ज्याच्याबद्दल मनामध्ये द्वेष असतो, कटुता असते किंवा त्या व्यक्तीला गृहित धरलेले असते, त्याची कदर नसते, तो व्यक्ती असला काय आणि नसला काय म्हणून फरक पडत नाही। पण जो व्यक्ती असायलाच हवा म्हणून अथाहच असतो, तोच व्यक्ती श्रेष्ठ असतो, भले त्याचे कितीही अवगुण असो। मग त्यानंतर गृहित धरलेल्या व्यक्तीला आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडून कायमचे दूर जाण्यासाठी भाग पाडले जाते, एवढं दूर पुन्हा कधी परतूच वाटू नये, आणि तोही निघून जातो क्षितीचा पल्याड खूप दूर, खूप दूर, नाहीला जास्त। आणि पुन्हा जरी आपल्याला असं वाटलं की खरंच आपण थांबवायला पाहिजे होतं, खरंच तो व्यक्ती तितका वाईट नव्हता, खरंच आपण त्या व्यक्तीचा अपमान केला, खरंच आपण त्या व्यक्तीला खूप बोललो, परंतु या सर्व पश्चातापाला काहीच अर्थ नसतो। म्हणून आपण जे बोलतो, जे वागतो, ते विचारपूर्वक केलं पाहिजे असं मला वाटतं। आणि अपमानाचं उत्तर हे शब्दातून नाही तर ज्याने अपमान केला त्याच्याकडूनच सन्मान मिळवून द्यायचे, तेही स्वतःला सिद्ध करून। असा सुद्धा आपल्याला सन्मान मिळवण्याचा स्वतःला एक निकष आहे, नाही का? कारण बऱ्याच वेळा असं होतं की खूप सारे लोक हे उपेक्षित असतात, दुर्लक्षित असतात, आणि त्यांना गृहित धरलेलं असतं, त्यांना अपमानित केलं जातं। परंतु त्या व्यक्तीची कदर तेव्हा कळते जेव्हा तो व्यक्ती निघून जातो। आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका रचनेकडे वळूया। प्रिया डाखोडे मॅडम यांनी यवतमाळ येथून लिहिलंय। मॅडम लिहितायत की घुसमटलेले श्वास अंतरी कोंडलेले, नको दिखावा आणि मान सन्मान येथे। घुसमटलेले श्वास अंतरी कोंडलेले, नको दिखावा आणि मान सन्मान येथे। न केल्या चुकांचे भार मी झेललेले, न केल्या चुकांचे भार मी झेललेले, धरुणी उभी का उगा मी का नेथे। क्या बात है, घुसमटलेले श्वास अंतरी कोंडलेले, नको दिखावा अन मान सन्मान येथे, न केलेल्या चुकांचे भार मी झेललेले, धरुणी उभी का उगा मी का नेथे। ज्यांना दिला मी मान तेच उलटलेले, ज्यांना दिला मी मान तेच उलटलेले, जिव्हारी लागता घाव कोलमडते येथे। ज्यांना दिला मी मान तेच उलटलेले, जिव्हारी लागता घाव कोलमडते येथे। अहंकाराच्या दुनियेत मन आक्रंदले,

अहंकाराच्या दुनियेत मन आक्रंदले, आदराच्या शब्दांनी घाव भरतात येथे, आदराच्या शब्दांनी घाव भरतात येथे। वाह वाह। आणि खरंय की फक्त मान सन्मानाचा दिखावा नको, ते आतून असलं पाहिजे। असा सुंदर संदेश देताना मॅडमनी लिहिलंय की न केलेल्या चुकांचे भार झेलेले। बऱ्याच वेळा असं होतं की एखादा प्रसंग असतो, एखादी गोष्ट असते ज्यामध्ये आपली चूकच नसते, तरीही आपल्याला त्याचे जे भोग आहेत ते भोगावे लागतात, आपल्याला त्रास सहन करावा लागतो, ज्याच्याशी आपला अर्थार्थी काही संबंध नसतो। म्हणून मॅडमने लिहिलंय की दिखाव्याचा मान सन्मान नको, तो शाश्वत असला पाहिजे, तो खरा असला पाहिजे। आणि ज्यांना आपण मान सन्मान देतो ते सुद्धा बऱ्याच वेळा बदलतात, त्यामुळं आपल्या मनाला दुःख वाटतं, ते दुःख आक्रंदलेलं मन मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं पुढच्या एका कवितेमध्ये। विशाखा यवतकर मॅडम लिहितायत यवतमाळ येथून। विशाखा यवतकर मॅडम यांनी यवतमाळ येथून लिहिलंय, तुमच्यातील श्रीमंती पद प्रतिष्ठेमुळे जर लोक तुम्हाला मान सन्मान देत असतील तर तो आदर क्षणभंगूर ठरेल। तुमच्यातील श्रीमंती पद प्रतिष्ठेमुळे जर लोक तुम्हाला मान सन्मान देत असतील तर तो आदर क्षणभंगूर ठरेल, परंतु जर का तुमचं कार्य, सहकार्य, व्यक्तिमत्व हे इतरांना प्रेरणा देणारं असेल तर तो आदर चिरकाळ टिकेल। वाह। तर सुंदर असे भाव मांडलेले आहेत मॅडमनी की फक्त पैशामुळं, प्रतिष्ठेमुळं, पदामुळं मान सन्मान असेल तर तो काही काळापुरता असतो, कारण या सगळ्या गोष्टी या क्षणभंगूर असतात। पैसा, पद, प्रतिष्ठा हे क्षणभंगूर आहे, परंतु एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व भावतंय, आवडतंय म्हणून जर मान दिला जात असेल तर तो चिरकाल आहे। खूप सुंदर असा संदेश या रचनेमधून होता। पुढच्या एका आपण रचनेकडे वळूयात ज्यामध्ये रंजना रघुनाथ भैसारे मॅडम लिहितायत नागपूर येथून। रंजना रघुनाथ भैसारे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की कुशल कार्य करावे व्यवसायाचा घेऊ ध्यास, परिपक्वता ठेवावी कार्यात, मान प्रतिष्ठा वाढते विश्वास। वाह। कुशल कार्य करावे व्यवसायाचा घेऊ ध्यास, परिपक्वता ठेवावी कार्यात, मान प्रतिष्ठा वाढते विश्वास। स्त्री असते निपुण कार्यात, निर्णय घेते सक्षमतेने। स्त्री असते निपुण कार्यात, निर्णय घेते सक्षमतेने, चूल मूल घर व्यापार, सन्मान होतो तिच्या कार्याने, सन्मान होतो तिच्या कार्याने। वाह। तर कुशल कार्य करा, व्यवसायाचा ध्यास घ्या, कार्यामध्ये परिपक्वता ठेवा, म्हणजे निश्चितपणे मान प्रतिष्ठा आणि विश्वास वाढेल। याबद्दल शब्दांकन करताना मॅडमनी पुढे असं लिहिलंय की स्त्री ही सर्व कार्यामध्ये निपुण असते, ती सक्षमतेने निर्णय घेते आणि चूलमूल घर व्यापार या सर्व ठिकाणी स्त्रीच्या कार्यामुळे तिचा सन्मान होतो। खूप अप्रतिम सुंदर भाव या कवितेमध्ये होते। पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया ज्यामध्ये संध्या खालवाडेकर राणे मॅडम यांनी कोथरूड पुणे येथून लिहिले। संध्या खालवाडेकर राणे मॅडम कोथरूड पुणे येथून लिहितायत, सीमेवर शहीद होता शौर्य पदक मिरवतो हा मान, सीमेवर शहीद होता शौर्य पदक मिरवतो हा मान, सौभाग्याचे लेणे मंगळसूत्र समाजातील सन्मान, सौभाग्याचे लेणे मंगळसूत्र समाजातील सन्मान, कूस उजवता जनी होतो नारीचा सन्मान, कूस उजवता जनी होतो नारीचा सन्मान, रक्तदान देहदान करुणी राखू आपल्या अस्तित्वाचा मान, रक्तदान देहदान करुणी राखू आपल्या अस्तित्वाचा मान, अस्तित्वाचा मान। तर खूप अप्रतिम सुंदर भाव, समाजामध्ये सन्मान कधी होतो, नारीचा सन्मान कधी होतो, आणि रक्तदान देहदान करून आपण आपल्या अस्तित्वाचा मान राखूया, असा सुंदर सामाजिक संदेश या रचनेमध्ये होता। पुढच्या एका कवितेमध्ये सदानंद राजूबाई सीताराम पाटील सर लिहितायत पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून। सरांनी लिहिलंय की ज्येष्ठत्वामुळे माणसास जनमानसात मान मिळतो, ज्येष्ठत्वामुळे माणसास जनमानसात मान मिळतो, श्रेष्ठत्व सिद्ध झालं की जगी सन्मान लाभतो, असे वागावे आयुष्यात सर्वदा मना मनात मिळेल स्थान, असे वागावे आयुष्यात सर्वदा मना मनात मिळेल स्थान।

असे असावे कर्तृत्व की तिन्ही त्रिकाल सन्मान मिळेल, असे असावे कर्तृत्व की तिन्ही त्रिकाल सन्मान मिळेल। तर श्रेष्ठत्व सिद्ध केलं पाहिजे आणि कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे म्हणजे सन्मान मिळेल। खूप अप्रतिम संदेश या रचनेमध्ये होता। सदानंद राजूबाई सीताराम पाटील सरांनी पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून पाठवलेल्या या सुंदर अशा रचनेमध्ये पुढच्या दोन सारोळ्यांकडे वळूयात, ज्यामध्ये वसुधा वैभव नाईक मॅडम लिहितात पुणे येथून। वसुधा वैभव नाईक मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय। पहिल्या सारोळीमध्ये लिहिलंय की जिथे मान सन्मान मिळतो तिथे आपण सन्मानाने जावे, जिथे मान सन्मान मिळतो तिथे आपण सन्मानाने जावे, सर्वांच्या ओळखी करून घ्यावेत, त्यांच्या आनंदात आपणही रमावे, त्यांच्या आनंदात आपणही रमावे। खूप सुंदर असे भाव त्या चारोळीमध्ये होते। दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडमनी लिहिलंय की मान सन्मानासाठी खोटेपणा नको, जे मिळवायचे ते सत्य बोलून। मान सन्मानासाठी खोटेपणा नको, जे मिळवायचे ते सत्य बोलून। असत्याची बाजू कोणी घेत नाही, सत्याची कास नका देऊ सोडून, सत्याची कास नका देऊ सोडून। आणि खरंय की खोटं बोलून मिळवलेला मान सन्मान हा क्षणभंगूर असतो, नाही का? आणि त्या अनुषंगाने मॅडमने लिहिलंय की सत्याची कास धरून सन्मान मिळवा। वसुधा वैभव नाईक मॅडम यांची पुणे येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना आणि पुढच्या एका सुंदर आणि अप्रतिम अशा दोन सारोळ्या पाठवलेल्या आहेत सौ रूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम यांनी अकलूज जिल्हा सोलापूर येथून। सौ रूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम लिहित आहेत अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथून। मॅडमनी पहिल्या सारोळीत लिहिले की मान सन्मान करावा स्त्रीच्या हर हुन्नराचा, महाकाली दुर्गा आणि साऱ्या रणरागिणींचा। मान सन्मान करावा स्त्रीच्या हर हुन्नराचा, महाकाली दुर्गा आणि साऱ्या रणरागिणींचा। वा, तर स्त्रियांचा सन्मान करण्याच्या अनुषंगानेची ही अप्रतिम चारोळी। दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की जगातील सारे क्षेत्र गाजवते शूर नारी, जगातील सारे क्षेत्र गाजवते शूर नारी, मान सन्मान जपत सर्वांवर पडते भारी, मान सन्मान जपत सर्वांवर पडते भारी। तर स्त्रियांचा मान सन्मान केला पाहिजे। स्त्री ही कधी महाकाली असते, कधी दुर्गा असते आणि रणरागिणी सुद्धा असते, याबद्दलचे भाव। तसेच नारी जी शूर असते, जी प्रत्येक क्षेत्र गाजवते, या अनुषंगानेच्या या दोन अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळ्या होत्या। पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया। मान सन्मान आई बाबा तुमचाच या शीर्षकाखाली वर्षा कुलकर्णी खोपकर मॅडम लिहित आहेत मालाड पूर्व मुंबई येथून। आणि मॅडमनी लिहिलंय की तुमच्यामुळे भाग्य लाभले या जगी येण्याचे, कसा करू सन्मान ऋण कसे फेडू तुमचे। तुमच्यामुळे भाग्य लाभले या जगी येण्याचे, कसा करू सन्मान ऋण कसे फेडू तुमचे। नुसता जन्मच नाही मला दिलात तुम्ही, शिक्षण संस्कार ज्ञान सगळेच दिले तुम्ही। नुसता जन्मच नाही मला दिलात तुम्ही, शिक्षण संस्कार ज्ञान सगळेच दिले तुम्ही। अजान मातीचा गोळा होते मी अतिसाधारण, अजान मातीचा गोळा होते मी अतिसाधारण। तुम्हीच घडवलेत करुणी मायेची पाखरण, तुम्हीच घडवलेत करुणी मायेची पाखरण। तुमच्या नसण्यानी सुने सुने भासे घरांगण, तुमच्या नसण्याने सुने सुने भासे घर अंगण। मनोमनी तुम्हास सन्मानपूर्वक वंदन, मनोमनी तुम्हास सन्मानपूर्वक वंदन। वा, तर आईबाबांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारी, आई बाबांमुळे या जगी येण्याचं भाग्य लाभलं असे म्हणून, नुसता जन्म न देता शिक्षण संस्कार ज्ञान सर्व दिलं आणि माहेची पाखरण केली, आता तुम्ही नाही तर घर सुनसुन भासते, याबद्दलचे अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव या अप्रतिम अशा रचनेमध्ये होते। पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौमिता अस्मिता मॅडम यांनी कात्रज पुणे येथून लिहिले। सौमिता अस्मिता मॅडम लिहित आहेत कात्रज पुणे येथून की माणसाने नेहमी स्वतःचा मान राखून जगावं, माणसाने नेहमी स्वतःचा मान राखून जगावं, किमान सन्मान मिळेल असं चार चौघात वागावं। माणसाने नेहमी स्वतःचा मान राखून जगावं, किमान सन्मान मिळेल असं चार चौघात वागावं। सन्मान मिळवण्याच्या नादात मान गमवू नका, इतरांचे ऐको न ऐको स्वतःचं तरी ऐका, इतरांचं ऐको न ऐको स्वतःचं तरी ऐका। आणि अगदी खराय श्रोते हो की आपण सन्मान मिळवण्यासाठी

आपण आपला मान स्वतःचा राखत नाही, आपण अपमानित होतो आणि सन्मानाच्या भूकेने पाठी धावत राहतो. तर सन्मान मिळवण्याच्या नादात स्वतःचा आत्मसन्मान जो आहे तो गमवू नका. खूप अप्रतिम सुंदर सामाजिक संदेश रचनेमध्ये होता आणि पुढच्या एका कवितेमध्ये शोभा वेले मॅडम लिहित आहेत आर्यनगर नागपूर येथून. शोभा वेले मॅडम यांनी आर्यनगर नागपूर येथून लिहिलंय की वडीलधाऱ्या माणसांना द्यायला हवा सुदोदित मान सन्मान, दयांच्या सानिध्यात मिळते आपल्याला जगण्याचे ज्ञान. वडीलधाऱ्या माणसांना द्यायला हवा सुदोदित मान सन्मान, त्यांच्या सानिध्यात मिळते आपल्या जगण्याचे ज्ञान. सामाजिक बदल साहित्यिक आपल्या साहित्यातून करतात, जनतेच्या मनमंदिरात ते सदा मान सन्मानास पात्र ठरतात, मान सन्मानास पात्र ठरतात. तर वडीलधाऱ्यांना मान दिला पाहिजे असा अप्रतिम सुंदर असा संदेश शोभा वेले मॅडम यांच्या आर्यनगर नागपूर येथून पाठवलेल्या सुंदर अशा रचनेमध्ये होता श्रोते हो. आणि श्रोते हो, या सुंदर अशा कवितेनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका कवितेकडे वळतोय, ज्यामध्ये दोन चारोळ्यांकडे वळतोय, ज्यामध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम लिहित आहेत भोर पुणे इथून. रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी भोर पुणे इथून लिहिलंय. पहिल्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की प्रबोधन व्हावा अशी सुचली पाहिजे चारोळी. क्या बात है, प्रबोधन व्हावा अशी सुचली पाहिजे चारोळी, चारोळी लिहिता लिहिता छान मांडाव्यात ओळी. सुंदर अशी ही चारोळी होती. दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहितायत की सन्मान व्हावा चारोळीचा असे सुचले पाहिजे शब्द, सन्मान व्हावा चारोळीचा असे सुचले पाहिजे शब्द, जगास संस्कार मिळावेत असे व्हावेत शब्दबद्ध, असे व्हावेत शब्दबद्ध. तर शब्द जे जगाला संस्कार देणारे असले पाहिजेत, चारोळीचा सन्मान झाला पाहिजे. खूप अप्रतिम दोनही चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि या दोन चारोळ्यानंतर पुढच्या एका रचनेमध्ये जया विनायक घोगेमुंडे मॅडम लिहित आहेत बेलोरा परळी वैजनाथ बीड येथून. जया विनायक घोगेमुंडे मॅडम यांनी बेलोरा परळी वैजनाथ बीड येथून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलोरा येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की एकमेका मान देऊ आदरे वागू बोलू, अलवार मिळेल सन्मान वर्तनातून सर्वतोलू. वाह, एकमेका मान देऊ आदरे वागू बोलू, अलवार मिळेल सन्मान वर्तनातून सर्वतोलू, अपेक्षा करावी तेव्हा सुरुवात स्वपासून करावी, अपेक्षा करावी तेव्हा सुरुवात स्वपासून करावी. मान देता सन्मान मिळे नीती सदा स्मरावी, मान देता सन्मान मिळे नीती सदा स्मरावी, नीती सदा स्मरावी. आणि अगदी खरं आहे की अपेक्षा जेव्हा जेव्हा करू तेव्हा ती स्वतःपासून केली पाहिजे. आपण इतरांना मान सन्मान दिला पाहिजे तर इतर आपल्याला मान सन्मान देतील. खूप अप्रतिम सुंदर सामाजिक संदेश मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होता श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद.

0: नमस्कार, मी मोनाली स्वागत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशिया बांटो.
1: श्रोते हो, आपण मान सन्मान या विषयाच्या अनुषंगाने बोलत आहोत. आणि जसं की आपल्याला माहित आहे की मान सन्मान हा प्रत्येकाला हवा असतो. आणि बरेच जण जे असतात ते आपल्यासोबत काम करत असतात आणि आपल्यासोबत काम करत असणाऱ्याला आपण मान सन्मान देत नाही, आपण त्यांना तुच्छतेची वागणूक देतो. ज्या दिवशी आपण आपल्यासोबत काम करणाऱ्या कामगाराला सहकारी असे समजू तोच त्याच्या खऱ्या श्रमाचा सन्मान असे, नाही का? बऱ्याच वेळा काळजी घेणे, जबाबदारी स्वीकारणे, सन्मान करणे आणि समजून घेणे हे प्रेमाचे चार पैलू असतात, ज्यामुळे नाते हे बहरते आणि नातं फुलत राहतं. आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे इथून. कमलाकर दिवाकर सरांनी पुणे इथून लिहिलंय की सज्जन गडावर समाधी रामदास स्वामींची, भक्त येती कृपादृष्टी मिळवण्यास त्यांची. असतात स्वामी श्रीरामाचे परमप्रिय भक्त, स्थापले राम मंदिर चाफळ गावी ते मुक्त. पावन झाला सज्जनगड स्वामी निवासाने, येती भाविक श्रद्धेने होती पावन दर्शनाने. देती मान सर्व सज्जन श्री रामदास स्वामींना, होईल सन्मान तुमचा स्वामी कृपेने निश्चित माना. होईल सन्मान तुमचा स्वामी कृपेने निश्चित माना. तर सज्जनगडावर रामदास स्वामींची समाधी आहे आणि त्या ठिकाणी भक्त हे कृपादृष्टी मिळवण्यासाठी येतात आणि सर्वजण जे आहेत ते रामदास स्वामींना मान सन्मान देतात. तुमचाही स्वामी कृपेने सन्मान होईल असे भाव कमलाकर दिवाकर सरांच्या पुणे इथून पाठवलेल्या या सुंदर अशा रचनेमध्ये होते. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये श्री मंगेश गंगाधर सावंत सर लिहित आहेत पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून. श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी राहणार पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय की स्वतःसाठी जगताना नको हरवू तू भान. स्वतःसाठी जगताना नको हरवू तू भान, दाव होऊन यशस्वी जग करेल सन्मान. दाव होऊन यशस्वी जग करेल सन्मान, जिद्द ठेवून मनात मिळव मान सन्मान. जिद्द ठेवून मनात मिळव मान सन्मान, संघर्ष पाहून तुझा वाटे जगा अभिमान. संघर्ष पाहून तुझा वाटे जगा अभिमान. वा, तर स्वतःसाठी जगताना तू भान हरवू नको, तू जगामध्ये नाव कमव, तू संघर्ष कर. खूप अप्रतिम सुंदर प्रेरणादायी अशी ही रचना होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ शोभा वसंत अवार्ड मॅडम लिहित आहेत दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून. मॅडमनी लिहिलंय की स्वतःला द्या आदर इतरांनाही दे मान. स्वतःला द्या आदर इतरांनाही दे मान, मानाची हीच ओळ जपावी जीवनभर छान. वा, मानाची हीच ओळ जपावी जीवनभर छान, जिथे मने निर्मळ होती तेथे फुले मानाची ज्योती. जिथे मने निर्मळ होती तिथे तेथे फुले मानाची ज्योती. आपुलकी देईल साथ सन्मान वाढविल आपली नाती, सन्मान वाढविल आपली नाती. तर स्वतःसोबतच इतरांनाही मान दिला पाहिजे आणि जी नाती आहेत ती फुलवली पाहिजे. अप्रतिम

तर असे शब्दांकन शोभा वसंत आव्हाड मॅडम यांनी दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये होता. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ मीना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे इथून. व्यभिचार आणि भ्रष्टाचारा जीवनात ज्यांच्या स्थान नसे, नसेल बहु धनदौलत जवळी माणूस किला परिवान नसे. वा, व्यभिचार आणि भ्रष्टाचारा जीवनात ज्यांच्या स्थान नसे, नसेल बहु धनदौलत जवळी माणूस किला परिवान नसे, सन्मानाने जीवन जगणे हेच जगण्याचे ब्रीद असे. सन्मानाने जीवन जगणे हेच जगण्याचे ब्रीद असे. सामाजिक बांधिलकी जपणे सन्मानाचा महामार्ग असे. सामाजिक बांधिलकी जपणे सन्मानाचा महामार्ग असे. वा, तर सन्मानाचा महामार्ग म्हणजे सामाजिक बांधिलकी जपणं. खूप अप्रतिम सुंदर भाव सौ मीना उपासनी मॅडम यांनी पुणे इथून पाठवलेल्या या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये उपेंद्र रोहनकर सरांनी गडचिरोली येथून लिहिलंय. उपेंद्र रोहनकर सर लिहित आहेत गडचिरोली येथून की चारोळी सरांनी पाठवली सन्मान शीर्षकाखाली की चारोळी सन्मान वावा सन्मान इथे उचित कार्याचा. वावा सन्मान इथे उचित कार्याचा पडावा प्रकाश इथे प्रखर सूर्याचा. वावा सन्मान इथे उचित कार्याचा पडावा प्रकाश इथे प्रखर सूर्याचा. निघावी जळमटे संकुचित मनाची. क्या बात है. निघावी जळमटे संकुचित मनाची वाट शोधतो मी अशा सद्विवेकाची. वाट शोधतो मी अशा सद्विवेकाची. वाह वाह. तर सन्मान उचित कार्याचा झाला पाहिजे आणि त्याचा प्रकाश पडला पाहिजे. एवढंच नाही तर संकुचित मनाची जळमट निघाली पाहिजे. खूप अप्रतिम भाव उपेंद्र रोहनकर सरांच्या गडचिरोली येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका रचनेमध्ये आईचा मान सन्मान या शीर्षकाखाली नामदेव तुकाराम पाटील सरांनी सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय. सर लिहित आहेत की आई पण भारी देवा तिचा नेहमी सन्मान व्हावा. आईपणाचा अनमोल ठेवा निरंतर हृदयात जपावा. आई पण भारी देवा नेहमी तिचा सन्मान व्हावा. आईपणाचा अनमोल ठेवा निरंतर हृदयात जपावा. तिचा गोड संवाद देतो स्फूर्ती प्रेरणेतून तिच्या होते इच्छापूर्ती. तिचा गोड संवाद देतो स्फूर्ती प्रेरणेतून तिच्या होते इच्छापूर्ती. तिच्या मातृत्वाचा आम्हा अभिमान. तूच जीवनाची आमच्या आहेस शान. तूच जीवनाची आमच्या आहे शान. वाह. तर आई पण आणि आईपणाचा सन्मान अप्रतिमरित्या नामदेव तुकाराम पाटील सरांनी सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून पाठवलेल्या सुंदर अशा रचनेमध्ये होता. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये संजय सांगोलकर सर लिहित आहेत कर्तम येथून. संजय सांगोलकर सरांनी कर्तम येथून लिहिलंय मान सन्मानाच्या मोहास साधू संतही पडतात बळी. मान सन्मानाच्या मोहास साधू संतही पडतात बळी. निर्मोही जीवन जगाया नामस्मरण हीच खरी साखळी. नामस्मरण हीच खरी साखळी. वा, तर मान सन्मानाच्या मोहात प्रत्येक जण पडतो. संजय सांगोलकर सरांची कर्कम येथून पाठवलेली ही चारोळी होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौविद्या चव्हाण माने मॅडम लिहिते सोलापूर येथून. मॅडमनी लिहिलंय की मनापासून जपावा समोरच्याचा मान तरच तुम्हाला मिळतो न मागता सन्मान. मनापासून जपावा समोरच्याचा मान तरच तुम्हाला मिळतो न मागता सन्मान. शब्दांनी नव्हे तर वागण्यातून जपायचा पैशापेक्षा अनमोल असा नाजूक धागा विश्वासाचा. शब्दांनी नव्हे तर वागण्यातून जपायचा पैशापेक्षा अनमोल असा नाजूक धागा विश्वासाचा. आणि अगदी खराय की मान सन्मान हा कृतीतून जपला पाहिजे असे सुंदर असे भाव सौविद्या चव्हाण माने मॅडम यांनी सोलापूर इथून पाठवलेल्या या सुंदर अशा रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका रचनेमध्ये कुमारी प्रियंका दीपक बगडानी मॅडम लिहित आहेत बागलान इथून. कुमारी प्रियंका दीपक बगडानी मॅडम यांनी बागलान इथून लिहिलंय की मान सन्मानाला अर्थ तेव्हाच जेव्हा ते आपुलकीने जपलं जातं. तिने त्याचा सन्मान करावा आणि त्यानं तिचा मान कधीही कमी होऊ न द्यावा. शब्द हलके असतात बोलायला पण भावना मात्र खूप जड होऊन बसतात. शब्द हलके असतात बोलायला पण भावना मात्र खूप जड होऊन बसतात. त्याने तिचं मन सांभाळावं आणि तिने त्याचा सन्मान शांतपणे सांभाळावा बस इतकंच. वा, तर
सुंदर नाट्याबद्दल, ते नाटक फुलण्याबद्दल। मॅडमनी अप्रतिम सुंदर भाव त्यांच्या या भावस्पर्शी रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते। कुमारी प्रियंका दीपक बगडाने मॅडमनी बागला नेतून आणि पुढच्या रचनेमध्ये सौ एकता निलेश माने मॅडम लिहित आहे ठाणे येथून। मॅडमनी लिहिलंय की सन्मान दिल्याने जुळतात नाती शब्दांनी मनही जोडावं, सन्मान दिल्याने जुळतात नाती शब्दांनी मनही जोडावं, स्वतःला कधी कमी न समजता माणूसपणात मोठं व्हावं, अहंकार मनातला दूर ठेवून स्वभाव नेहमी निस्वार्थी ठेवा, जिथे सन्मान मिळतो नात्यांना त्या घराचा वाटे सगळ्यांना हेवा, त्या घराचा वाटे सगळ्यांना हेवा। सौ एकता निलेश माने मॅडम यांनी ठाणे येथून पाठवलेली अप्रतिम अशी ही रचना होती की स्वतःला कधी कमी न समजता माणूसपणात मोठं व्हावं, आणि ही गोष्ट खूप मोठी असते नाही का। आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ कविता पाचंगरे मॅडम लिहित आहेत तालुका शिरूर जिल्हा पुणे येथून। सौ कविता पाचंगरे मॅडम यांनी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथून लिहिलंय की भावनांमध्ये गुंपलेली असतात हळवी नाती, अलंकारित करते त्यांना मान सन्मानाची ज्योती। वा, भावनामध्ये गुंपलेली असतात हळवी नाती, अलंकारित करते त्यांना मान सन्मानाची ज्योती, संशयाला मुळीच तिथे न द्यावा कुणीच थारा, संशयाला मुळीच तिथे न द्यावा कुणीच थारा, प्रेमरूपाचा मिळो गोडवा नित्य संसाराला वारा, प्रेमरूपाचा मिळो गोडवा नित्य संसाराला वारा। वा, तर भावनामध्ये गुंपलेली हळवी नाती आणि सन्मानाची ज्योती जी आहे ती त्यांना अलंकारिक करते, खूप अप्रतिम भाव सौ कविता पाचसंग्रे मॅडम यांच्या तालुका शिरूर जिल्हा पुणे इथून पाठवलेल्या या सुंदर अशा रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका कवितेमध्ये अश्विनी सागर मेहता मॅडम लिहित आहेत गहुंजे पुणे इथून आशू या नावाने। आणि मॅडमनी लिहिलंय की सदा जगावे आनंदी हेच सत्य खरे आहे, सदा जगावे आनंदी हेच सत्य खरे आहे, मान द्यावा मान घ्यावा असे वागणे बरे आहे। वा, मान द्यावा मान घ्यावा असे वागणे बरे आहे, झाले गेले विसरून पुढे जाणे जीवनाचा सार आहे, झाले गेले विसरून पुढे जाणे जीवनाचा सार आहे, सन्मानाने जगताना ठेविला प्रभूचरणी सारा भार आहे, सन्मानाने जगताना ठेविला प्रभूचरणी सारा भार आहे, भार आहे। वा, तर विसरून पुढे गेलं पाहिजे हा सुंदर संदेश अश्विनी सागर मेहता मॅडम यांच्या गहुंजे पुणे इथून आशू या नावाने पाठवलेल्या रचनेमध्ये होता। आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ भारती वसंत वाघमारे मॅडम लिहित आहेत मंचर आंबेगाव पुणे इथून। मॅडमनी लिहिलंय की मनाची मनाला मागून माफी, मनाचा वाढवावा मान, मनाचे मनाशी जोडून नाते मनास मिळेल समाधान, समाधानाच्या सागरात मानसन्मानाची नसावी दरी, उत्कंठा लागे मनाला निर्मळ भावना शिधोरी खरी, मनाच्या सागरात मनाची मनाला मिळावी साथ, मान सन्मानाच्या वादळात न सोडावा आपुलकीचा हात। क्या बात है, मान सन्मानाच्या वादळात न सोडावा आपुलकीचा हात, भावनांचा करुण साज मान मनाला द्यावा, भावनांचा करुण साज मान मनाला द्यावा, मनाची मागून माफी हृदयाचा आशीर्वाद घ्यावा, मनाची मागून माफी हृदयाचा आशीर्वाद घ्यावा। वा, तर मनाची मनाला मागून माफी, मनाचा वाढवावा मान, आणि जेव्हा मान सन्मानाच्या वादळात हात सोडू नये, खूप वेळा भांडण वाद तंटे झाल्यानंतर एकमेक एकमेकांपासून दुरावतात, त्या अनुषंगाने एकमेकांनी एकमेकांचा हात सोडू नये असे भाव मांडणारे सौ भारती वसंत वाघमारे मॅडम यांची मंचर आंबेगाव पुणे इथून पाठवलेली ही रचना पुढच्या एका रचनेमध्ये सुलभा सत्रुवार मॅडम लिहित आहेत पुणे इथून। सुलभा सत्रुवार मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय जीवनात मिळत नाही मागून मान सन्मान, जीवनात मिळत नाही मागून मान सन्मान, आपल्या वागणुकीने मिळवावा लागतो मान, इतरांचे उणे पाहून गुण त्यांच्यातील पहावा, माय पिता गुरु यांचा नित्य सन्मान करावा, माय पिता गुरु यांचा नित्य सन्मान करावा। तर सुलभा सत्रुवार मॅडम यांनी पुणे इथून पाठवलेली माता पिता आणि गुरुजन यांचा सन्मान केला पाहिजे असा सुंदर असा संदेश या रचनेमध्ये होता। पुढच्या एका कवितेमध्ये कल्पना अ बहाळकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत की ध्येय साध्य करण्याचा मनसुबा अडचणी अनेक शाया येतात,
ध्येय साध्य करण्याचा मनसुबा अडचणी अनेकशा या येतात. आत्मविश्वास असेल ठाम जर यशस्वी आपलीच वाट पाहता. आत्मविश्वास असेल ठाम जर यशस्वी आपलीच वाट पाहता. जीवनात मिळता उत्तम

यश आपोआपच येई मान सन्मान, जीवनात मिळता उत्तुंग यश आपोआपच येई मान सन्मान, यशस्वीतेसाठी लाखे परिश्रम तेव्हाच कार्य ही घडते महान, तेव्हाच कार्य ही घडते महान। वा कल्पना अबहाळकर मॅडम यांनी पुणे इथून पाठवलेली सन्मान या शीर्षका मान सन्मान या शीर्षकाखालील ही अप्रतिम अशी रचना होती की जेवढे जास्त परिश्रम तेवढे महान असे कार्य घडते, नाही का। तर खूप सुंदर आणि अप्रतिम अशा रचना ज्या आहेत त्या आपल्या शोमध्ये मान सन्मान या विषयाच्या अनुषंगानं आपल्या मान्यवरांनी पाठवलेल्या आहेत। पुढच्या एका रचनेमध्ये श्री माधव कुसुम सुकऱ्या गुरव सरांनी देधक्का मारे या नावाने लिहिलंय, जिल्हा परिषद कोळ्याचा पाडा कवाड भिवंडी जिल्हा ठाणे येथून सरलीत आहेत। स्त्री शक्तीचा मान सन्मान या शीर्षकाखाली की घरादाराचा सन्मान असून ही बाईला घरात खरा मान नाही, कुणी येवो वा काही कार्यक्रम असो घरी तेव्हा मात्र पुढेच लागे ही सन्माननीय स्त्री। घरादाराचा सन्मान असून ही बाईला घरात खरा मान नाही, कुणी येवो वा काही कार्यक्रम असो घरी तेव्हा मात्र पुढेच लागे ही सन्माननीय स्त्री। म्हणून समोर बाई स्वरूप आई बायको लेख, बहीण भाऊजे काकू मावशी काकू मामी मावशी कोणी राहो, आपल्या वागण्यातून या स्त्री शक्तीचा सन्मान आपल्या हातून सदा घडत राहो, आपल्या हातून सदा घडत राहो। तर महिलांना सन्मान दिला पाहिजे याबद्दलचे सरांचे श्री माधव कुसुम सुकऱ्या गुरव सरांचे जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून पाठवलेली ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती श्रोते हो। आणि या अप्रतिम अशा रचनेनंतर आपण पुढच्या काही सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणे आवाज 107.8 FM आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा।

0: 个本气。
1: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
2: हम याद रखें कि वो एक बार भी जब हमें गुस्सा आया, हम इस विश्व को दूषित कर रहे हैं। हम मन को, शरीर को, रिश्तों को, प्रकृति को दूषित कर रहे हैं। और अगर एक बार भी हमने आज क्रोध को त्याग कर शांति को धारण किया, तो हम सिर्फ अपने मन को सुकून नहीं, रिश्तों में प्यार नहीं, प्रकृति को सद्भावना नहीं, हम विश्व को सुंदर बनाने की सेवा कर रहे हैं। तो क्या हम सेवा करने के लिए तैयार हैं?
1: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
3: वेलकम बैक श्रोते हो, मी माझ्या एका चारोळी मध्ये लिहिलंय की सन्मान आहे त्या निस्सी मोडीचा, सन्मान आहे प्रेमाच्या आविटगोडीचा। सन्मान आहे त्या निस्सी मोडीचा, सन्मान आहे त्या प्रेमाच्या आविटगोडीचा। नात्यांच्या प्रवासातला तू सुखद विसावा, नच कोणता असे सखे तुझ्या तोडीचा। नात्यांच्या प्रवासातला तू सुखद विसावा, नच कोणता असे सखे तुझ्या तोडीचा। आणि मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलेलं आहे की माझ्या सोबतीचे मागितलेस तू वरदान, वचन आहे मिळेल तुझ जीवनी सन्मान। माझ्या सोबतीचे मागितलेस तू वरदान, वचन आहे मिळेल तुझ जीवनी सन्मान। तर सन्मान या विषयाच्या अनुषंगानं या माझ्या दोन चारोळ्या होत्या। आणि पुढच्या एका रचनेमध्ये विद्या कुंभार मॅडम यांनी अनामिका या नावाने ठाणे येथून लिहिलंय। विद्या कुंभार मॅडम लिहितायत अनामिका या नावाने ठाणे येथून। अवित गोडवा या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की निर्मळनी खरे आचरण देतात समाजात मान, सण साजरा करताना ठेवावे संस्कृतीचे भान। निर्मळनी खरे आचरण देतात समाजात मान, सण साजरा करताना ठेवावे संस्कृतीचे भान। सन्मान करू परंपरांचा, पावित्र्य धर्मस्थळांचे राखू, जुन्या आणि नवीन प्रथांचा अवित गोडवा आपण चाखू। जुन्या आणि नवीन प्रथांचा अवित गोडवा आपण चाखू। तर सन्मान परंपरांचा केला पाहिजे, धार्मिक स्थळांचं पावित्र्य राखलं पाहिजे आणि सण साजरे करताना संस्कृतीचं भान ठेवलं पाहिजे। खूप अप्रतिम सुंदर संदेश विद्या कुंभार मॅडम यांच्या अनामिका या नावाने लिहिलेल्या, ठाणे इथून पाठवलेल्या सुंदर रचनेमध्ये होते। आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये मनशब्द या नावाने मॅडम लिहितात, राजश्री दांगट जाधव मॅडम यांनी भोसरी पुणे येथून लिहिलंय। मॅडम लिहितायत, जीवनात या जगताना प्रत्येकालाच मनात हवा असतो नकळत मान। जीवनात या जगताना प्रत्येकालाच मनात हवा असतो नकळत मान। स्वतः प्रथम जगताना म्हणून आचरणात जपायला हवं स्वतःचे स्वत्व आणि स्वतःचा सन्मान। स्वचा अभिमान बाळगताना मात्र मानवा स्वतःप्रमाणेच कायम जपावा दुसऱ्या व्यक्तीचा मान आणि त्यांचा सन्मान। बोधमनी रुजवावा सदा अंगीकारावा, मानवा जपावा स्वचा मान आणि दुसऱ्यांचाही सन्मान। स्वचा मान आणि दुसऱ्यांचाही सन्मान। तर जीवन जगत असताना आपण स्वचा म्हणजे स्वतःचा मान हा जपला पाहिजे, दुसऱ्यांचाही सन्मान केला पाहिजे, असा सुंदर संदेश मनशब्द या नावाने राजश्री दांगट जाधव मॅडम यांनी भोसरी पुणे येथून पाठवलेल्या या

सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये शब्दबद्ध झालेला होता आणि पुढच्या एका रचनेमध्ये मृणालिनी भनके मॅडम लिहित आहेत पुणे इथून. मृणालिनी भनके मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की नको हरवून जाऊच स्वतःत अहमपणाच्या खोल गर्तेत. नको हरवून जाऊस स्वतःत अहमपणाच्या खोल गर्तेत, मान सन्मानाच्या तू प्रतीक्षेत, तुझ्याच जीवलगांच्या साथीत. विसरतो कधी भेटणे जरी आठवण त्यांच्या मनात, मन मोठे करुणी पहातरी सारा परिवार तुझ्या समवेत. मन मोठे करुणी पहातरी सारा परिवार तुझ्या सोबत, सारा परिवार तुझ्या सोबत. वा, तर या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेनंतर पुढच्या एका रचनेमध्ये वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहित आहेत वर्षाश्री या नावाने नागपूर येथून. सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम यांनी वर्षाश्री या नावाने नागपूर येथून लिहिलंय की इथपर्यंत पोहोचलो नसतो जर तुम्ही पळला नसता कान, तुम्हीच आणले जागेवर म्हणून आज नाही कुठला ताण. इथपर्यंत पोहोचलो नसतो जर तुम्हीच पळला नसता कान, तुम्हीच आणले जागेवर म्हणून आज नाही कुठला ताण. आई बाबा तुमच्यामुळे मिळाला आज मला ऑफिसमध्ये मान. आई बाबा तुमच्यामुळे मिळाला आज मला ऑफिसमध्ये मान. मी आवर्जून सांगितले त्यांना करा आज तुमचा सन्मान. मी आवर्जून सांगितले त्यांना करा आज तुमचा सन्मान. आणि खरंय की आई वडिलांनी आपल्याला जे संस्कार दिलेले असतात, जी शिकवण दिलेली असते, चूक बरोबर यातील फरक सांगितलेला असतो, त्यामुळे आपल्याला मान सन्मान मिळतो. खूप अप्रतिम सुंदर कृतज्ञता व्यक्त करणारी ही रचना होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये अश्विनी सोनावणे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय. अश्विनी सोनावणे मॅडम लिहित आहेत पुणे इथून. दोन चारोळ्या पाठवलेल्या आहेत. पहिल्या चारोळीत मॅडमने लिहिलंय, ना भूतो ना भविष्याचा मान घेऊया प्रत्येक काळाचा, ना जन्मापूर्वीचा ना मृत्यूनंतरचा, सन्मान खरा शरीरातील आत्म्याचा. वा, ना भूतो ना भविष्याचा मान घेऊया प्रत्येक काळाचा, ना जन्मापूर्वीचा ना मृत्यूनंतरचा, सन्मान खरा या शरीरातील आत्म्याचा. शरीरातील आत्म्याचा सन्मान करणारी ही चारोळी. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की सन्मानाने मायेच्या लोकांच्या तटबंदीत दिलखुलास सौख्यही अनुभवावे, त्यांच्या डोळ्यात येऊ पाहणाऱ्या अश्रूंना हिऱ्यासारखं जपावे, त्यांच्या डोळ्यात येऊ पाहणाऱ्या अश्रूंना हिऱ्यासारखं जपावे. आणि खरंय की मायेच्या लोकांच्या तटबंदीत सन्मानाने दिलखुलास सौख्य अनुभवावे. खूप अप्रतिम अशा यावेळी होत्या. आणि पुढच्या एका रचनेमध्ये मेघा अरबुज मॅडम लिहित आहेत सिंहगड रोड पुणे इथून. मेघा अरबुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे इथून लिहिलंय की मान सन्मान शीर्षकाखाली की दादा वहिनी आई बाबा नंतर मला नको मान सन्मान, दादा वहिनी आई बाबा नंतर मला नको मान सन्मान. काय म्हणते कशी आहेस एवढंच मला विचारत राहा, काय म्हणते कशी आहेस एवढंच मला विचारत राहा, तुमच्या घरातील गोकुळात एक कोपरा माझ्यासाठी ठेवा, तुमच्या घरातील गोकुळात एक कोपरा माझ्यासाठी ठेवा. नको मला श्रीखंडपुरी पुरणपोळी, नको मला श्रीखंडपुरी पुरणपोळी, घरी आल्यावर पेलाभर पाणी द्या, घरी आल्यावर पेलाभर पाणी द्या, पेलाभर पाणी द्या. खरंच खूप गहिरे असे भाव या रचनेमध्ये आहेत श्रोते हो, की प्रत्येकाला हवं काय असतं, की दादा वहिनी आई बाबा नंतर मला नको मान सन्मान, फक्त विचार ना करा कशी आहेस, आणि कधी घरी आले तर पेलाभर पाणी द्या. खूप भावस्पर्शी असे भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि श्रोते हो, मान सन्मान या विषयाच्या अनुषंगानं आपण बोलत आहोत. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम यांनी तालुका शहापूर जिल्हा ठाणे इथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत राष्ट्रीय ध्वज या शीर्षकाखाली की आपल्या भारत देशाचा तिरंगा आहे सर्वच भारतीयांची शान, संपूर्ण जगभरात आहे त्यास सदैव बहुमूल्य असा मान, संपूर्ण जगभरात आहे त्यास सदैव बहुमूल्य असा मान. सैनिकांनी सिंदूर ऑपरेशन यशस्वी करून देशाचा वाढवला अभिमान, सैनिकांनी सिंदूर ऑपरेशन यशस्वी करून देशाचा वाढवला अभिमान. त्यांच्या अतुलनीय कामगिरीने सर्वत्र झाला भारत देशाचा सन्मान, त्यांच्या अतुलनीय कामगिरीने सर्वत्र झाला भारत देशाचा सन्मान, भारत देशाचा सन्मान. आणि खरंच खूप अप्रतिम सुंदर देशाप्रतीचे भाव, सैनिकांप्रतीचे भाव व्यक्त करणारी मॅडमची चौरुपाली भूपेंद्र पाठक मॅडम यांची तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथून पाठवलेली ही रचना होती. पुढच्या

संपत्तीचा अहंकार नसावा मीपणाचा, नसावा गर्व संपत्तीचा अहंकार नसावा मीपणाचा, मार्ग धरावा माणुसकीचा कशास हट्ट मानसन्मानाचा, मार्ग धरावा माणुसकीचा कशास हट्ट मानसन्मानाचा। तर मानसन्मानाचा हट्ट न करता आपण माणुसकीचा मार्ग धरावा असा सुंदर संदेश या चारोळीमध्ये होता। दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की लहान मोठा उच्च नीच खरा मान सन्मान या शीर्षकाखालील चारोळीमध्ये मॅडमनी लिहिलंय की लहान मोठा उच्च नीच कशाला हवा मान अपमान, लहान मोठा उच्च नीच कशाला हवा मान अपमान, माणसाशी माणसासारखे वागवा हाच खरा मान सन्मान, हाच खरा मान सन्मान। नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी चारोळी की माणसाला माणसासारखं वागवा तोच खरा मान सन्मान आहे। आणि अगदी खरे, जेव्हा आपण कोणाला माणूस म्हणून माणसासारखं वागवतो तेव्हा त्याच्यासाठी तो खूप मोठा सन्मान असतो। पुढच्या एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये उमेश सोनवणे सरांनी आसनगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथून लिहिलंय। उमेश सोनवणे सर लिहित आहेत आसनगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथून की किती छान निसर्ग आम्हा हा वरदान आहे, कळावे महत्व याचे हा खरा सन्मान आहे। किती छान निसर्ग आम्हा हा वरदान आहे, कळावे महत्व याचे हा खरा सन्मान आहे। झाडे लावू जगवू शुद्ध घेऊ प्राणवायू, जयाचेने श्वासोश्वास घटी हा प्राण आहे, जयाचेने श्वासोश्वास घटी हा प्राण आहे। तर झाडांचं महत्व निसर्गाचं महत्व खूप अप्रतिमरित्या सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या एका रचनेमध्ये प्राजक्ता अग्रेसर जोशी मॅडम लिहित आहे जळगाव येथून। प्राजक्ता अग्रेसर जोशी मॅडम यांनी जळगाव येथून लिहिलंय नैनांनी औक्षण अनुभवले त्या क्षणी मणी स्थापित लक्ष्मी लीन नारायणा चरणी, नैनांनी औक्षण अनुभवले त्या क्षणी मणी स्थापित लक्ष्मी लीन नारायणा चरणी, मान हेच सौभाग्य आयुष्य कृतार्थ जनी, नैनांनीच दिली साक्ष हा चंद्र तव हृदयांगणी, नैनांनीच दिली साक्ष हा चंद्र तव हृदयांगणी। तर सुंदर असे भाव या सुद्धा रचनेमध्ये होते प्राजक्ता अग्रेसर जोशी मॅडम यांच्या जळगाव येथून पाठवलेले। आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई येथून। मॅडमनी लिहिलंय की हवा आहे प्रत्येकाला मान सन्मान फेटाहार, हवा आहे प्रत्येकाला मान सन्मान फेटाहार, लोभ नाही साधेपणाला देखाव्यांचा वाटे भार, लोभ नाही साधेपणाला देखाव्यांचा वाटे भार, सावित्री ज्योतिबा फुले केले कार्य ते निस्वार्थ, आत्म आनंद समाधान शिकवण हीच परमार्थ, आत्म आनंद सन्मान समाधान शिकवण हीच परमार्थ, आत्म आनंद समाधान शिकवण हीच परमार्थ। वा, तर इथं प्रत्येकाला सन्मान फेटा हारतुरे पाहिजेत, परंतु स्वतःमधला आनंद स्वतःमधलं समाधान हाच परमार्थ आहे। खूप अप्रतिम भाव या सुद्धा अप्रतिम अशा रचनेमध्ये होते। आणि श्रोते हो मान सन्मान या विषयाच्या अनुषंगानं सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम यांनी अंबाजोगाई येथून पाठवलेली ही रचना होती। पुढच्या एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये काव्यरसिका या नावाने मॅडम लिहितात सौ रसिकानंद शाळेग्राम मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय आदर या शीर्षकाखाली की लहान मोठा भेद नसावा प्रत्येकाला द्यावा मान, योग्य वेळी करावा आदर करावा एकमेकांचा सन्मान, लहान मोठा भेद नसावा प्रत्येकाला द्यावा मान, योग्य वेळी करावा आदर करावा एकमेकांचा सन्मान, मान आणि अपमान एका नाण्याच्या बाजू, मान आणि अपमान एका नाण्याच्या बाजू, थोडे तुझे थोडे माझे नको तंतोतंत तराजू, नको तंतोतंत तराजू। आणि खरंय की थोडं तुझं थोडं माझं असं करत करत आयुष्य हे पुढे न्यायचं असतं, नाही का? अप्रतिम सुंदर असे भाव काव्यरसिका या नावाने पाठवलेल्या सौ रसिकानंद शाळेग्राम मॅडम यांच्या पुणे इथून पाठवलेल्या या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका रचनेमध्ये जगन्नाथ रंगराव जाधव सरांनी एसगाव नंबर 2 तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय। सर लिहित आहेत की मान म्हणजे शब्दातली सौम्य छाया, मान म्हणजे शब्दातली सौम्य छाया, सन्मान म्हणजे कृतज्ञतेची माया। वा, मान म्हणजे शब्दातली सौम्य छाया, सन्मान म्हणजे कृतज्ञतेची माया, निष्ठेच्या वाटेवर पाऊल जेव्हा पडते तेव्हा प्रत्येक मन आपुलकीने घडते, निष्ठेच्या वाटेवर

पाऊल जेव्हा पडते प्रत्येक मन आपुलकीने घडते. खरेपणाच्या हृदयात वसतो मान. स्वाभिमान हाच खरी ओळखीची शान. स्वाभिमान हाच खरी ओळखीची शान. नम्रतेने मिळतो जीवनाचा सर. मान सन्मानच घडवितो माणसाचा दर. मान सन्मानच घडवितो माणसाचा दर. क्या बात आहे, क्या बात. जगन्नाथ रंगनाथ जाधव सरांनी येसगाव नंबर 2 तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून पाठवलेली अप्रतिम अशी ही रचना होती की मान म्हणजे शब्दातली सौम्य छाया असते आणि स्वाभिमानामुळे ही ओळख मिळते. खूप अप्रतिम भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात. श्रोते हो, पाहता पाहता तुमच्याशी गप्पा मारता मारता आपल्या शोची वेळ संपत आहे. मान सन्मान या विषयाच्या अनुषंगानं आपल्याला खूप साऱ्या रचना आलेल्या होत्या. ज्या मान्यवरांच्या रचना या शो मध्ये सहभागी झालेल्या नाहीत त्या सर्व मान्यवरांच्या रचना या पुढच्या रविवारी निश्चितपणे शो मध्ये सहभागी होतील. परंतु वेळेच्या बंधनामुळे मला म्हणजे अर्ज कायला असला आजच्या शो पुरती रजा द्या. भेटूया पुन्हा पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता. तोपर्यंत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे माती कला किंवा कुंभार काम, यालाच इंग्रजी भाषेत सिरामिक्स असे देखील म्हणतात। तर अनेक कलांपैकी माती कला ही देखील एक कला आहे। तिच्यात वस्तूला हवा तसा आकार देण्यात येतो आणि त्यावर नक्षीकाम देखील करता येते, त्यामुळे वस्तू अधिक दर्शनीय बनतात। ओल्या मातीपासून सुरई, माठ, रांजणे, कुंड्या, गाडगी, मडकी, झाकण्या, पणत्या, कौले, विटा, भांडी, खेळणी, नक्षीदार देवघरे आणि कलाकुसरीच्या नक्षीदार वस्तू इत्यादी घडवून आणि त्यानंतर त्या सावलीमध्ये वाळवून नंतर त्या भट्टीमध्ये भाजून विकणारा तो कलाकार म्हणजेच कुंभार। एकेरी किंवा दुहेरी शेगड्या किंवा चुलीही तो तयार करतो, मात्र त्यांना इतर वस्तूंप्रमाणे भाजण्याची गरज नसते। महाराष्ट्रातील कुंभार गौरी गणपतीच्या, दुर्गेच्या आणि अन्य देवी देवतांच्या मूर्त्या, तसेच हरितालिका, बैलपोळ्याचे बैल आणि दिवाळीच्या सुट्टीत बालगोपाळांद्वारे बनविण्यात येणाऱ्या छोट्या किल्ल्यांमध्ये ठेवावयाच्या वस्तू, शिपाई, मावळे, तसेच बाहुल्या, भुलाबाई, भुलोबा याही मूर्त्या तयार करतो। कुंभार हा 12 बलुतेदारांपैकी एक आहे। ऋग्वेद काळापासून कुंभार आहेत, त्यांच्या देखील देवता आहेत बरं का। पांचानेपीर, भवानी, सांगई, शीतला आणि हरदिया या त्यांच्या देवता होत। तर मित्रांनो, आता आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया।

0: नमस्कार, मैं हूं आपका दोस्त राम प्रकाश वर्मा, लेकर आ रहा हूं कार्यक्रम कहानी जो सवारी जिंदगानी।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीपूर्वी आपण आजचा आपला जो विषय आहे माती कला किंवा कुंभारकाम याचे प्रास्ताविक बघितलेलेच आहे। आता आपण पुढील भागाकडे वळूया। त्यातील पहिले आहे कुंभाराच्या पोटजाती। महाराष्ट्रातील कुंभारांमध्ये 22 पोटजाती आहेत। त्या अशा प्रकारच्या आहेत: अहिर, कडू, कन्नड, कोकणी, खंबाटी, गरेते, गुजर, गोरे, चाकभैस, थोरचाके, पंचम, बळदे, भांडू, भोंडकर, भोंडे, मराठे, लडबुजे, लहानचाके, लाड, लिंगायत, हातघडे आणि हातोडे। आता आपण कुंभाराच्या मातीबद्दल माहिती घेऊया। कुंभार

चित्रकलेसाठी तलावातील किंवा गाळातील विशिष्ट प्रकारची माती लागते. ही माती आधी उन्हात वाळवतात आणि मग ती बारीक कुटून घेतात. त्यानंतर तिच्यात घोड्याचे लीद, शेण, राख, धान्याची फोलपटे इत्यादी साहित्य कालवून ते मिश्रण काही दिवस मुरू देतात आणि मग त्या मातीचे गोळे बनवून ते कलाकृतीसाठी वापरतात. पुढचे आहे कुंभाराचे चाक. कुंभाराचे चाक लाकडाचे किंवा कुरंजी दगडाचे असते. या चाकाचा व्यास 30 ते 38 सेंटीमीटर असतो. चाकाला 10 ते 12 आरे असतात. चाकाखाली दगडात बसविलेला एक खुंट असतो. चाकाच्या लाकडी माथ्यावर अर्थात तुंब्यावर मातीचा गोळा ठेवून एका बांबूच्या दांडीने चाकाला गती दिली जाते. हे चाक 5 ते 10 मिनिटे फिरते. चाक फिरत असताना मातीच्या गोळ्याला आतून बाहेरून ओल्या हाताने आकार दिला जातो. तयार केलेल्या भांड्याचा पृष्ठभाग गुळगुळीत झाल्यानंतर भांडे हळूच काढून घेऊन आधी ते सावलीत आणि मग उन्हात वाळवले जाते आणि नंतर मग अशी तयार झालेली अनेक भांडी आव्यात अर्थात कुंभाराच्या भट्टीत पेटवून तीत भाजली जातात. मित्रांनो, आता आपण कुंभाराची अन्य अवजारे कोणती आहेत त्याबद्दल माहिती घेऊया. पहिले आहे आवा, म्हणजेच कुंभाराची वस्तू भाजायची भट्टी. 5-6 विटांचे थर आणि त्यावर कोळसा, परत विटांचे थर आणि कोळसा अशी आव्याची रचना असते. भाजलेल्या वस्तूंना जर तांबडा रंग हवा असेल तर आव्यातील धुराला बाहेर जाण्यासाठी वाट करून देतात. वस्तू जर काळ्या रंगाचे हव्या असतील तर आवा पेटल्यावर काही वेळाने धूर बाहेर जाणे बंद करतात, म्हणजे धूर आतल्यात कोंडून वस्तूंना काळा रंग येतो. दुसरे आहे गंडा किंवा गुंडा. हा एक बहिर्वक्र आकाराचा दगड असतो. वस्तूच्या आतून वस्तूवर एका हाताने फिरवला जातो, त्यामुळे वस्तू गुळगुळीत आणि पक्की होते. तिसरे आहे चोपणे. ही एक प्रकारची लाकडी थोपटणी असते. जी वस्तू तयार करायची असेल तिला बाहेरून चोपण्याने ठोकले जाते, त्यामुळे वस्तू पक्की होते. चौथे आहे बांबूचा दांडा. हा चाक फिरवायला लागतो. चाकाच्या दोन आऱ्यांमध्ये बांबू घालून कुंभार चाकाला गती देतो. पुढचे आहे मण्यांची माळ. ही वस्तूला चकाकी आणण्यासाठी वस्तूवरून फिरवली जाते. आणि शेवटचे आहे साचे. विटा, मूर्ती वगैरेंसाठी लाकडी साचे असतात. मंडळी, आता आपण कुंभाराबद्दलच्या आख्यायिका आहेत त्यातील एक आख्यायिका ऐकूया. महादेवाने जेव्हा कुंभार निर्माण केला तेव्हा त्याने कुंभारणीची देखील निर्मिती करण्यास दुर्गेला सांगितले. कुंभारणीची निर्मिती झाली खरी, पण ती बाई अगदी दुर्गेसारखी दिसत होती, त्यामुळे कुंभाराला आपली बायको ओळखूच येईना. मग महादेवाने कुंभाराला सांगितले की जिच्या नाकात आणि डोक्यात अलंकार नाहीत ती तुझी बायको समज. तेव्हापासून आस्थागायत कुंभाराच्या बायका नाकात आणि डोक्यात दागिना घालत नाही. मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश राहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलेलेच आहे की कुंभार साध्या मातीपासून किती कलाकुसरीने जीवनावश्यक वस्तू बनवतो। त्यानंतर कुंभाराच्या पोटजाती, माती, चाक, अन्य अवजारे आणि आख्यायिका यांची विस्तृत माहिती घेतलेलीच आहे। आता आपण कुंभारकाम किंवा मातीकलेचा इतिहास जाणून घेऊया। कुंभारकला ही अतिशय पुरातन विकसित सांस्कृतिक कला आहे। या कलेच्या वस्तूंचे पुरातत्व खात्याने जपलेले कलात्मक विविध अवशेष आत्ताच्या काळातही पाहावयास मिळतात। ही कला युरोप तसेच चीन, क्रेतान, ग्रीक, पॅरिस, मायन, कोरिया या देशांतही बघावयास मिळते। तरी सुद्धा ह्या कलेची सुरुवात पूर्व आशिया खंडात चीन व जपान येथे मातीची भांडी बनवण्याने झाली। त्यानंतर जगभरात अन्यत्र ही कला अस्तित्वात आली। 16व्या शतकापर्यंत चीनमधून अगदी थोड्या प्रमाणात महागडी चिनी मातीची भांडी युरोप खंडात आयात होत होती, परंतु त्यानंतर युरोपामध्येही हुबेहूब तशाच प्रकारच्या भांड्यांची नक्कल करून भांडी तयार करणे सुरू झाले। ते इटली देशाच्या फ्लोरेन्स शहरात प्रथम सुरू झाले। नक्षीदार वस्तूंची मागणी वाढली आणि त्यात मुलामा दिलेल्या आकर्षक भांड्यांचीही भर पडली। तिथल्या देशांतील स्थानिक राज्यकर्त्यांनी या कलाकारांना भांडवली सहाय्य केले। मित्रांनो, आता आपण बघूया कोणत्या कोणत्या मुख्य देशांमध्ये कुंभारकाम अर्थात सिरॅमिक्सचे काम केले जाते। जर्मनी, ऑस्ट्रिया, रशिया, मेक्सिको आणि अमेरिका। जर्मनीमध्ये मातीच्या भांड्यांचे उत्पादन करणारे 4 कारखाने आहेत। ऑस्ट्रिया देशाच्या व्हिएन्ना येथे 1718 मातीकाम सुरू झाले। रशियामध्ये 1744 या कलेचे उत्पादन चालू झाल्याचे निदर्शनास आले। मेक्सिकोमध्ये पौराणिक पद्धती

टेक्निकने या कलाकुसरीच्या वस्तू बनवल्या जातात. तर अमेरिकेमध्ये या वस्तू तयार करण्याचे ओजाई कॅलिफोर्निया येथे कला केंद्रे आहेत. माती कला शिकण्यासाठी अमेरिकेमध्ये महाविद्यालय, विद्यापीठे, फाईन आर्ट इन्स्टिट्यूट उपलब्ध आहेत. मंडळी, आपल्या भारतात देखील कोलकाता येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सिरामिक्स वेस्ट बंगाल मध्ये मातीकलेचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच आपल्या महाराष्ट्रात देखील मुंबईमध्ये जे जे आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये पॉटरी अर्थात सिरामिक्सची कला शिकवली जाते आणि इतर बऱ्याच खासगी संस्थांमध्ये देखील सिरामिक्स कला शिकवली जाते. रसिकहो, तुम्हाला जर कुंभार कामाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही रामलिंग कुंभार यांनी लिहिलेले धांडोळा भारतीय कुंभारांचा हे पुस्तक जरूर वाचू शकता. तर मंडळी, याबरोबरच आपली ही माहिती इथे पूर्ण होत आहे. मातीकाम किंवा कुंभारकाम याबद्दल आपण विस्ताराने आज माहिती घेतलेली आहे. या भागात एवढेच. पुन्हा भेटू रंगनवेच्या नव्या भागात एका नवीन विषयाला घेऊन. नमस्कार.